श्रुतिरसिक हो छोट्या छोट्या आनंदात मोठे सुख दरलय. फक्त ती मनापासून अनुभवायला हवं. संत तुकाराम महाराजांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर सादर करीत आहोत कार्यक्रमाची दुसरी भेट विजय भाते यांच्या आवाजातलं व हर्षवर्धन वावडे यांच्या आवाजातलं हे पुढील गीत जीवाचे राण प्रेमाचे दान. आठवड्याची साडी धावपळ बाजूला ठेवून रसिक हो आज मनाला द्या संगीताची छोटीशी विश्रांती. शनिवार म्हणजे थोडा निवांत श्वास आणि त्या श्वासात मिसळलेले हे सूर मनाला आणखी प्रसन्न करून जातात.

रसिका श्रोत्यानं विजय भाते हर्षवर्धन वावरे व समूहाच्या आवाजातल्या या गाण्यानंतर स्वरतरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे हे पुढील अभिमान गीत.

लाभले आम्हास बोलतो मराठी, रसिक हो मराठी भाषा आपल्या मनाशी, मातीशी आणि संस्कृतीशी घट जोडलेली आपली मायबोली. या भाषेच्या प्रत्येक शब्दात आपुलकी आहे, प्रत्येक वाक्यात भावना आहेत आणि प्रत्येक स्वरात आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सुगंध आहे. मराठी भाषेला समृद्ध साहित्यिक परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासून संत तुकारामांच्या अभंगांपर्यंत, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या भक्तिरचनांपासून आधुनिक काळातील कवी, लेखक आणि साहित्यिकांच्या लेखनापर्यंत मराठीने आपल्या समाजाला विचारांची आणि भावनांची समृद्ध शिदोरी दिली आहे. तेव्हा या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजेच आपल्या प्रिय सर्व बंधू भगिनींसाठी मी मराठी हे अप्रतिम

रसिक श्रोत्यानो मराठी भाषेचा सन्मान करूया. तिचा गोरवा जपूया आणि तिची समृद्ध परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अभिमानाने पोचूया हीच शुभेच्छा. तेव्हा मी मराठी या गाण्यानंतर या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत हे पुढील भावगीत. बेधून चित्रपटातून घेतलेले सारखा आभास होतो आणि हे गीत आपल्या गोर आवाजात व्यक्त केले आहेत प्रतिभावंत गायक स्वप्नील बांदुरकर.

हो कधीच्या मी उभा जेथे जा मला घेऊन जा तू पाहिजे तेथे. स्वप्नील बांदोडकर यांच्या मधाल आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर रसिक हो चला या क्षणी ऐकूया रवींद्र साठे व शोभा जोशी या दोघांच्या आवाजातलं हे द्वंद्व गीत. आणि मी तुम्हाला कळू इच्छिते की हे द्वंद्व गीत सजलेले आहेत विलास जोगलेकरांच्या मधुर संगीताने.

स्वप्नील जोशी व प्रार्थना बिहेर यांच्या आवाजातल्या या भाव मधुर गाण्यानंतर रसिक हो सादर करीत आहोत शकुंतला जाधव व समूहाच्या आवाजात

शकुंतला जाधव सहगायकांच्या आवाजाला या गाण्यानंतर रसिकहो पाहता पाहता कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर चला या गाण्याचा आस्वाद घेऊ. या कार्यक्रमाच्या शेवटी शैला चिखले व साथी कलाकारांच्या आवाजात आम्ही हाव जातीचं कोळण. आणि ह्याच गाण्यासवे रसिकहो सादर करण्यात आलेला आज आपला हा स्वतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. याच कार्यक्रमात उद्या आमची भेट होईलच. तोपर्यंत आनंदाने आपला शनिवार घालवा परिवारांसह. सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन.

रसिकमंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ओनली ऑन AM2. म्हणजे या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत विजय भाटे आणि सोनाली सोनवणे यांचे समुद्र वाजा. ऐकूया दिन सजलाई, आस्वाद घेऊया.

0: आपण दोघं अनाथ वाढलो, पण याला नाव मिळणार, आपलं नाव मिळणार. काय झालं?
1: आपल्या घरात कोणीच थोरलं नाहीये आपल्या बाळाला आशीर्वाद द्यायला.
0: असं कोण म्हणलं? एवढी जगाची मावली आपल्या सोबत आहे, अजून आपल्याला कोण पाहिजे?
1: हो ना, खरं बोलताय तुम्ही.
0: आणि हे बाळ आपल्या आयुष्यात आल्यामुळं आजपासून आपलं खरंच जीणं सजलंय.

रसिक श्रोत्यांनो, कुठे असाल तुम्ही, ट्यून इन करत रहा EMT वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. विशाल ददलानी, अजय गोगावली यांच्या सुमधुर आवाजात वेद मूवीमधलं गाणं आहे वेद लावलंय.

उपस्थित श्रोत्यांनो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो नादामध्ये आपण करूया तुझा नाद. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची पुढची भेट होईपर्यंत. मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.